0: क्वालिटी देखो।
1: दिस मैगजीन वॉज ब्रॉट टू यू बाय क्वालिटी देखो द फ्लो एक्सपर्ट।
2: मॉर्निंग बीट,
3: ओह गॉड, वन मोर रिमिक्स,
2: अ गुड बीट फॉर योर मॉर्निंग शो।
4: RM2 रेडियो मस्ती इन द मिक्स।
5: നിറത്തിലെ സാരിയിൽ ഞങ്ങൾ എല്ലാം ഡേഞ്ചർ ആണല്ലോ, ചുവപ്പ് നിറത്തിലെ സാരിയിൽ ഞങ്ങൾ എല്ലാം ഡേഞ്ചർ.